मुगळ एक बँक सुप्रभात आणि योकार तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं FM रेनबो चॅनल 105.4 मेगाहर्ट्झवर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं FM रेनबो चॅनल. सगळ्यांक योकार आणि सुप्रभात. तसेच आमका ऐकात आमच्या न्यूज ऑन एअर ह्या आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मारूय, आमची विविध भारती म्हादय आणि FM रेनबो ही तिनूय चॅनलां तुम्ही ह्या डिजिटल प्लॅटफॉर्मार ऐकपाक शकतात. मंगळ ऐकप्यानो, आजवार मंगळार भारतीय सौर दीस 12 ज्येष्ठ शक 1948 जो जावन आसा. आयचो दीस 2 जून 2026 सकाळची 5:56 आणि 12 सेकंड जातात आणि आम्ही आरंभ करता आमच्या पहिल्या सभेचो. योकार सुप्रभात.

मोकळ्याकप्यानो जाऊन 5 मिनिटं जातात आणि आता ऐकूया आज विद्रुपाच्या कार्यावळींची रूपरेषा. सवर जाऊन 10 मिनिटांचेर तुमका ऐकपाक मेळटली पुष्पांजली ही भक्तिमय गीतांची कार्यावळ FM रेनबो वेल्यान. आणि त्या उपरांत सवर जाऊन 32 मिनिटांचेर आयज ऐकात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन तनिमा ठाकूर हांचे गायन राग अहिर भैरव ह्या रागातल्यान. 7 जावन 10 मिनिटांचेर नमस्कार गोवा ही कार्यावळ तुमच्या सांगाताक आसतली. आणि त्या उपरांत 8 जावन 15 मिनिटांचेर कातारांचो आस्वाद तुमकां घेवपाक मेळटलो. 9 वरांचेर आयकात सदाबहार ही आदल्या हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ. आणि 10 जावन 10 मिनिटांचेर मराठी गीतांची कार्यावळ तुमच्या सांगाताक आसतली. 11 जावन 5 मिनिटांचेर आयकात कोकणी हिंदुस्थानी स्टायल सॉंग्स तुमकां ह्या गीतांचो आस्वाद घेवपाक मेळटलो. आणि त्या उपरांत 12 जावन 10 मिनिटांचेर चित्ररंजन ही कार्यावळ तुमच्या सांगाताक आसतली. मोगळ ऐकप्यांनो तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल. आणि आयज विद्रोपाच्या कार्यावळीन 1 वर जावन 5 मिनिटांचेर तुमकां ऐकपाक मेळटली कातारांची कार्यावळ. त्या उपरांत 2 वरांचेर आयकात मराठी भावगीतांची कार्यावळ. आणि 2 वर जावन 32 मिनिटांचेर वेस्टर्न म्युझिकान ज्यूक बॉक्स ही कार्यावळ तुमकां ऐकपाक मेळटली. 3 वरांचेर आयकात रिदम अँड ब्लूज ही वेस्टर्न म्युझिक कार्यावळ. आणि ह्या कार्यावळी उपरांत तुमकां ऐकपाक मेळटली वेस्टर्न म्युझिक रिक्वेस्ट प्रोग्राम ही कार्यावळ 4 जावन 5 मिनिटांचेर. मोगळ ऐकप्यानो ह्या कार्यावळी उपरांत रॉक ऑन ही वेस्टर्न म्युझिक कार्यावळ तुमकां ऐकपाक मेळटली 5 जावन 10 मिनिटांचेर. आणि आमच्या दुसऱ्या सभेन त्याच म्हणजे सांजेच्या 5:30 वरांचेर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन आयज ऐकात विदुषी कमाल तांबे हांचे गायन राग भूप नट आणि बिहागडा ह्या रागातल्यान. मोगळ ऐकप्यानो 6 जावन 5 मिनिटांचेर रेनबो सांज ही कार्यावळ तुमकां ऐकपाक मेळटली. आणि त्या उपरांत आयच्या ह्या विद्रोपाच्या कार्यावळीन 7 जावन 10 मिनिटांचेर तुमकां ऐकपाक मेळटली DLC 5 स्पेशल बिलिंगवल सिरीज ऑन कम्प्लिशन ऑफ 12 इयर्स ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट. आणि किसान कल्याण ही एपिसोड तुमकां ऐकपाक मेळटलो आयच्या ह्या विद्रोपाच्या कार्यावळीन. 7 जावन 45 मिनिटांचेर चित्ररंजन ही कार्यावळ तुमच्या सांगाताक आसली. आणि त्या उपरांत 8 वरांचेर कातारांचो आस्वाद तुमकां घेवपाक मेळटलो FM रेनबो वयल्यान. 8:30 वरांचेर सदाबहार ही कार्यावळ तुमकां आयज ऐकपाक मेळटली. मोगळ्या कप्यानो अशाच तरेकवार कार्यावळीं खातीर ट्यून करात आकाशवाणी पणजी केंद्राची म्हादय विविध भारती ही 2 चॅनलां देखून तुम्ही ऐकतली आयज विद्रोपाच्या कार्यावळींची रूपरेषा. आणि आयज विद्रोपाच्या कार्यावळीन 8:30 वरांचेर सदाबहर ही कार्यावळ जाल्या उपरांत 9 जावन 15 मिनिटांचेर ट्युजडे ट्विस्ट ही कार्यावळ तुमकां ऐकपाक मेळटली. 10 जावन 5 मिनिटांचेर द कंट्री म्युझिक आर ही कार्यावळ तुमकां ऐकपाक मेळटली. आणि 11 जावन 10 मिनिटांचेर हार्ट टू हार्ट ही वेस्टर्न म्युझिक तुमकां कार्यावळ ऐकपाक मेळटली. मोगळ ऐकप्यानो तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल. स्टे ट्यून्ड.

मोगाळकप्यानो तुम्ही ऐकलं वसंत आसगावकर यांचा आवाज, डॉक्टर भिकाजी घाणेकरांची रचना, पुष्पांजली ह्या कार्यावळीन. देव आमचा आधार असता, मनातल्यान कितेंय मागत जाल्यार देव दिता. आनी अशाच तरेन पुष्पांजली ही कार्यावळ आमी देवाक अर्पण करतात. आमच्या श्रद्धेंतल्यान भक्तीभावांतल्यान देवाचें स्मरण करतात. मुखार व्हरतना ऐकुया लता मंगेशकर हांच्या आवाजातल्यान हे मोगळ अशे सोबीत सुंदर भक्तिमय गीत.

नमस्कार, युवा सहकार मुखेल खबरो रानां आनी पर्यावरण खात्याचे मंत्री भुपेंद्र यादव हांची भेट घेत हरित वाठार तशेंच शाश्वत उदरगतीची चर्चा केली अशी माहिती मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिल्या. केंद्रीय वेंचणूक आयोगान अनुसूचित जमाती खातीर 2027 विधानसभा वेंचणुकेंत आरक्षण लागू करचे भाजपची मुखेल निर्वाचन आयोगाकडे मागणी. कोकण रेल्वे पुलीस अधीक्षक शेखर प्रभुदेसाय हांचे कडेन दक्षीण गोंयान कुशावती जिल्ल्यांचे पुलीस अधीक्षक प्रभारी ताबो दिला. पुलीस महानिरीक्षक के आर चौरासिया हांणी काल ही अर्ज काडल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणा खाला केंद्र सरकार वेगवेगळ्यो येवजण्यो राबयता. गोंय सरकार अंत्योदय तत्वाचेर काम करता. गोंयकारांनी सरकारी येवजण्यांचो लाव घेवपा खातीर मुखार सरपाक जाय अशें मत मये मतदारसंघाचे आमदार प्रेमेंद्र शेट हांणी उक्तायला. मॉन्सून बेगीनूच गोंयान दाखल जातलो. 3 आनी 4 जूनाक येलो अलर्ट वेधशाळेन म्हायती दिल्या. ह्यो आशिल्ल्यो काय मुखेल खबरो.

105.4 मेगाहर्ट्झवर तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचं एफ एम रेनबो चॅनल. 6:32 जातात आणि वेळ जाता हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीचं. मोगळ्या कप्प्यानो कार्यावळीन आज ऐकात तनिमा ठाकूर हांचे गायन राग अहिर भैरव.

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो OTT प्लॅटफॉर्म
1: वेव्स.
0: हातून तुमकां विनामूल्य मेळटात
1: मुवीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
0: तर करात बेगोबेग डाउनलोड.

0: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
1: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
0: वेव्स.
1: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो OTT प्लॅटफॉर्म वेव्स.
0: वेव्स
1: हातून तुमका विनामूल्य मेळटात
0: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किती.
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
0: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
1: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
0: वेव्स.
2: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेऊन येता हॅलो डॉक्टर. गोयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमका दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 MHz FM रेनबोचेर. हॅलो डॉक्टर.
3: कामावयली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड. पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज फकत 105.4 MHz रेनबो सांज.
4: महिलांचे प्रश्न आणि महिलांसाठी भाषण, यशस्विनींच्या मुलाखती आणि गीतांचा नजराणा घरकुल या कार्यक्रमात सोमवारी आणि मंगळवारी दुपारी 12:05 फक्त महादई वाहिनीवर घरकुल.

वीर जवान, जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान। दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर महादय वाहिनींत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 वरांचेर FM रेनबोंत वीर जवान।

0: बाजार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
1: वेव्स
0: हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किती.
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल आयओएस वेल्यान.
0: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
1: वेव्स.

105.4 मेघाडसाचेर मोगळ्याक पॅनो तुम्ही आयकतात आकाशवाणी पणजी केंद्राचो एफ एम रेनबो चॅनल. आणि आयज विद्रपाच्या कार्यावळीन तुम्ही या उपरांत आयकतली 7:10 नमस्कार गोवा ही कार्यावळ. आणि या कार्यावळी उपरांत 8:15 तुमकां आयकपाक मेळटली कातारांची कार्यावळ. 9:00 आयकात सदाबहार ही कार्यावळ. आणि त्या उपरांत 10:10 मराठी गीतांची कार्यावळ तुमकां आयकपाक मेळटली.

0: एफएम रेनबोचे सप्तरंग आणि सप्तसूर पावल्यात गोयच्या घराघरान
1: हाय हाय आणि आता तर एफएम रेनबो पणजी पावता पुराय संसारांत
0: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात एफएम रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी एफएम रेनबो
1: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर
0: ऑफिशियल प्रसार भारती ऍप तसेच लाइव्ह न्यूज सिलेक्ट करात
1: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हळ्यार भाषा सिलेक्ट करात
0: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि एफएम रेनबो गोवा सिलेक्ट करात
1: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन एफएम रेनबो
0: आकाशवाणी पणजी केंद्राचं एफएम रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर
1: हय पुराय संसारभर
2: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी
3: एफएम रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना
4: 2 ते 2:30 या वेळेत
5: हा छंद जीवाला लावी पिसे हा
2: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भावतरंग सदाबहार नाट्य संगीत
3: एफएम रेनबो 105.4 MHz तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना दुपारी 2 ते 2:30 या वेळेत
4: एफएम रेनबो
3: संगीताची सप्तरंगी दुनिया
6: तिन्ही सांजेला जसे दिवे लागण तशी कार्यक्रमातही वेगवेगळ्या विषयांचा समावेश कला साहित्य संस्कृतीचा उद्घोष संध्याकाळी 7 वाजता तिन्ही सांजा महादई चॅनल वर तिन्ही सांजा
7: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स
8: वेव्स
7: हातून तुमका विनामूल्य मेळटात
8: मुव्हीज शोज सिरियल्स ऑडिओ गेम्स लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किती
7: तर करात बेगोबेग डाउनलोड
8: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल आयओएस वेल्यान
7: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी
8: वेव्स

105.4 मेगाहर्ट्झच्या मोगळेकपणे तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचा एफ एम रेनबो चॅनल. 7:05 असं देता सहक्षेपित करता दिल्ली केंद्रावेल्यान इंग्लिशेतल्यान खबरो ऐकपाक रावात.

105.4 मेगाहर्ट्झवर तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचा FM रेनबो चॅनल. 7:10 आणि 50 सेकंड जातात आणि वेळ जाता नमस्कार गोवा ह्या कार्यवळीचं.

0: नमस्कार गोवा, सगळ्यांचे स्वागत करता. नमस्कार गोवा ह्या तुमच्या आमच्या आवडीच्या अशा कार्यावळीन मोगळ्याकेपणू आज वार मंगळार भारतीय सौर दीस 12 ज्येष्ठ शके 1948 म्हळ्यारूच 2 जून 2026. सगळ्यांक सुप्रभात, देव बरो दीस दिव आनी सगळ्यांचे परत एकदा स्वागत करता तुमच्या आमच्या आवडीच्या कार्यावळीन जशें नांव जावन आसा नमस्कार गोवा. मोगळ्याकेपणू आता ऐकूया आयच्या दिसाचो विचार किरण.
1: विलियम बल्गर म्हणतात, तुमकां निवडपाची मेकळीक आसतना तुमी जें काम करपाचो निर्णय घेतात तें कामूच तुमची वळख जावंक शकता. लादिल्लें वा नाखुशीन केल्लें काम हें फकत कर्तव्य पुर्ती जाता.

0: हो विचार आमच्या ध्याना मनान दवरून आयच्या दिसाचेर. नमस्कार गोवा ही कार्यावळ मुखार व्हरतना ऐकुया आयच्या दिसाचे दिनविशेष.
1: दिनविशेष

0: सन्मानित केला. आयचेच दिसा 1896 वर्सा गुग्लीएल्मो मार्कोनी हाणी रेडिओचे पेटंट घेतले. आयचे दिसा आमी याद काडटा संत मुक्ताबाई हांची. आयज तांचो स्मृती दीस. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सुर्याशी अशे बरोवपी मराठी संत कवयित्री आणि ज्ञानदेवांची धाकटी भयण अशी तिची वळख. आपल्या कारकिर्दीन तिणें सुमार 250 अभंग रचले. तांचे हे अभंग काव्यगुणांनी समृद्ध. तिच्या अभंगांत योगाच्यो खुणा आसात, अध्यात्माची उंची आसा आणि साक्षात्काराचे पडसाद पळोवपाक मेळटा. तिची समाधी खानदेशांत तापी न्हंयच्या काठार पळोवपाक मेळटा मेहूण ह्या गावांत. तर ह्यो आनी अश्यो खास गजाली नोंद करता आयचो हो खास दीस 2 जून.
1: दिन विशेष.

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
1: वेव्स
0: हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किती.
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
0: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
1: वेव्स.

मोगळ कपनो तुमच्या सांगताचा नमस्कार गुवाही कार्यवळ आणि या उपरांत 7:25 देता वेळ जाता कोकणीतल्यान प्रादेशिक खबरांचो कांयच खिणा भितर ऐकूया कोकणीतल्यान प्रादेशिक

आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां प्रादेशीक खबरो दिता. राना आनी पर्यावरण खात्याचे मंत्री भुपेंद्र यादव हांची भेट घेत हरीत वाठार तशेंच शाश्वत उदरगतीचेर चर्चा केली. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हायती दिली. दिल्लीन मुखेलमंत्री हेर केंद्रीय मंत्र्यांच्यो भेटी घेवपाचे आसात. 4 दिसां पयलीं मुखेलमंत्री सावंत हांणी फामिली सयत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तशेंच हेर केंद्रीय मंत्र्यांच्यो भेटी घेतिल्ल्यो. 4 दिसां उपरांत परतून ते दिल्लीक गेल्यात. इतले मजगतीं दामू नायक हे लेगीत दिल्ली आसा. राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, सरचिटणीस बीएल संतोष हांचे लागीं पक्षाच्या संघटनात्मक वावरा विशीं बसका जातली अशी म्हायती दामू नायक हांणी दिली. केंद्रीय वेंचणूक आयोगान एसटी म्हळ्यार अनुसुचीत जमाती खातीर 2027 विधानसभा वेंचणुकेंत आरक्षण लागू करचें अशी मागणी भारतीय जनता पक्षान मुखेल निर्वाचन आयोगाकडे केल्या. ह्या फाटभेर भाजपच्या शिष्टमंडळान काल मुखेल वेंचणूक अधिकाऱ्यांची भेट घेवन आरक्षणाचे प्रक्रियेक गती दिवची अशी मागणी केली. ह्या वेळार भाजपचे मुळाव्या कमिटीचे वांगडी गोविंद पर्वतकार, एसटी मोर्चाचे अध्यक्ष आनी झेडपी वांगडी मोहन गांवकार, झेडपी वांगडी अंजली वेळीप, धाकू मडकयकार, पुंडलीक रावतेसाय, सिद्धार्थ कुंकळेकार आनी शुभम म्हापशेकार हजर आशिल्ले. केंद्रान हे आरक्षण सगळ्या राज्यांनी लागू केला आनी हे विशींचे विधेयक संसदेन संमत जावन गोंय विधानसभेन ह्या विधेयकाक तेको दिवपी थाराव लेगीत घेतला अशे पर्वतकार हांणी सांगले. मुखेल निर्वाचन अधिकाऱ्याक निवेदन दिल्या उपरांत तांणी सगळी प्रक्रिया पुराय जाल्या अशी म्हायती दिल्या अशें पर्वतकार हांणी म्हळें. इतले मजगतीं गोंय विधानसभेन एसटी सीट आरक्षणाची अंमलबजावणी केंद्र सरकार आनी भारतीय वेंचणूक आयोगाच्या फुडल्या निर्देशांचेर आदारून आसा अशें मुखेल वेंचणूक अधिकारी आनी वेंचणूक सचीव संजय गोयल हांणी सोमारा सांगलें. कोकण रेल्वे पुलीस अधीक्षक शेखर प्रभुदेसाय हांचे कडेन दक्षीण गोंय आनी कुशावती जिल्ल्यांचे पुलीस अधीक्षक रबारी ताबो दिला. पुलीस महानिरीक्षक के आर चौरासिया हांणी काल ही अर्द काडल्या. दक्षीण गोंय आनी कुशावती जिल्ल्यांचे पुलीस अधीक्षक संतोष देसाय हे मायाच्या 31 वेर पुलीस सेवेंतल्यान निवृत्त जाले. तांचे कडेन आशिल्ल्या पदांचो ताबो प्रभुदेसाय हांचे कडेन दिला. कोकण रेल्वे पुलीस अधीक्षक शेखर प्रभुदेसाय हे आयपीएस कॅडर अधिकारी आसून तांणी आदी दक्षीण गोंयचे पुलीस अधीक्षक म्हण काम सांबाळा. महिला डिजिटल सशक्तीकरण येवजणेची कार्यावळ हालींच परवरे सुकूर पंचायतीन जाली. म्हायती तंत्रगिन्यान, इलेक्ट्रॉनिक्स आनी संचारण खातें आनी इन्फोटॅक कॉर्पोरेशन ऑफ गोवा लिमिटेड वरवीं ही येवजण चालीक लायल्या. बायल मनशांक डिजिटल साक्षरतान मुळावें संगणक प्रशिक्षण दिवप, डिजिटल सेवा वापरपाक आत्मविश्वास वाडप, तंत्रगिन्यानाचो सुरक्षीत वापर आनी शिक्षण, रोजगार आनी वैयक्तीक उदरगती खातीर संद हो ह्या उपक्रमाचो हेतू आसा. ही फक्त एक येवजण न्हय तर डिजिटल अंतर भरून काडपाची एक चळवळ. शारी केंद्रांतल्यान आसूं वा गांवगिऱ्या गांवांतल्यान आसूं, दरेक बायल मनशेक गोंयच्या डिजिटल अर्थवेवस्थेन वांटो घेवपाची कुशळताय, आत्मविश्वास आनी प्रवेश मेळचो हाची खात्री करपाच्या हेतान ही येवजण राज्य सरकारान चालीक लायल्या अशे विशीं उलयतना म्हायती आनी तंत्रगिन्यान मंत्री रोहन खंवटे हांणी सांगले. ही येवजण 18 वर्सां आनी वयर पिरायेच्या गोंयच्या बायल मनशां खातीर उक्ती आसा. ती अस्तुरी उण्यांत उणी 15 वर्सां राज्यांत रावपी आसपाक जाय. आतां मेरेन परवरे आनी दिवचले प्रशिक्षण सत्रां जाल्यान सुमार 115 बायल मनशांनी ह्या कार्यावळीन वांटो घेतलो. हे येवजणे खाला बाणस्तारी, साकळे, चोडण आनी पेडण्या प्रशिक्षण सत्रां जावपाची आसात. वेधशाळेन 2 ते 7 जून ह्या काळान राज्यान गडगडाटा सयत पावसाची शक्यताय उक्तायल्या. 3 ते 5 जून ह्या काळान पावसाचो येलो अलर्ट जारी केला. सध्या आमी पूर्व मॉन्सून पावण्यार आसात. हो ट्रान्झिशन पावणो आशिल्ल्यान हवामानान खूप बदल जाणवता अशी म्हायती भारतीय हवामान विभागाचे वैज्ञानिक आनी मुखेली नहुश प्रकाश कुलकर्णी हांणी दिल्या. पूर्व मॉन्सून पावण्यार हवामानान आर्द्रता वाडिल्ल्यान खूप कालोड जाता. हाका लागून लोकांक दनपरां, सांजवेळा तशेंच राती कडेन खूप कालोड सोंसचो पडटा. फुडले 1 ते 2 दीस परिस्थिती अशीच उरतली म्हणपाचें वेधशाळेन कळीत केलां. एसएजी म्हापशा पंगडान राज्य पावण्यावेली वेटलिफ्टींग सर्तीन सांघिक वस्तादपण मेळयलें जाल्यार एसएजी कामपाल पंगडाच्या गोरक्षनाथ वाळफेकराक आयन मॅन किताब फावो जालो. सर्त म्हापशेच्या शिमेर खोर्ली जाली. वेटलिफ्टींग असोसिएशन ऑफ गोवान खेळा प्राधिकरणाच्या सहकार्यान सर्तीचें आयोजन केल्लें.

नमस्कार गोवा म्हणीत पर एकदा सगळ्यांचे स्वागत करता नमस्कार गोवा ह्या कार्यावळीत. मोगाळकप्यानं नमस्कार गोवा ही कार्यावळ तुमच्या सांगताक आशिल्ली आणि कार्यावळ मुखार व्हरतना आता ऐकूया बाकीबाब बोरकर हांची रचना पंडित सोमनाथ बुआचारी हांच्या आवाजातल्यान.

बाकीबाब बोरकर हांची रचना तुम्ही ऐकली पंडित सोमनाथ बुवा चारी यांच्या आवाजातल्या. मोगळ्या कप्यानो, तुम्ही जाणाच कालच्यान जून म्हयनो सुरू झाला आणि जून म्हयन्यात गोयात आणि कोकण तशेंच अनेक अशा प्रदेशांनी पावसाक सुरवात जाता. आजून जावंक ना, पूण बेगीनूच जातली. चड उबाळो उणावून पुराय कडेन पाचवे सासण सगळ्या कडेन हिरवेगार जाता. शेतकार जून म्हयन्यान शेताच्या कामांक लागतात आणि ह्याच म्हयन्यान येवपी दीस म्हळ्यार 5 जून जो संवसारीक पर्यावरण दीस म्हणून मनयतात. आंतरराष्ट्रीय योग दीस जो 21 जुनाक जातात. साजाव जो 24 जुनाक जातात. आणि अशेंच त्या भितर ह्या म्हयन्यान वडाची पुनाव देखून आतां जातली. जून म्हयन्यान सगळी कडेन हिरवेगार आसता. त्याच बरोबर पावसाळ्यांतले एक वेगळेंच अशें वातावरण ह्या म्हयन्यान जावन येता. आनी जून म्हळ्यारूच एक सकारात्मक आनी त्याच बरोबर सगळ्याच्या मना काळजान वातावरणा सारकेंच एक नवें ताजेलें अशें वातावरण निर्माण जाता. मोगळ्या कप्यानो, तुमी आयकतात आकाशवाणी पणजी केंद्राची FM रेनबो चॅनल आनी त्या तुमच्या सांगताक आसा नमस्कार गोवा ही कार्यावळ. कार्यावळ मुखार व्हरतना ऐकुया अशोक मांद्रेकर हांचो आवाज तुमच्या खातीर.

0: अशोक मांद्रेकरांचा आवाज तुम्ही ऐकलोत. नमस्कार गोवा ह्या कार्यावळीन मोगळ्या कपेनू कालच्यान जून स्टार्ट जाता आणि जो सुरू झाला त्याचबरोबर अशी आशा बाळगता की पावसूय बेगीन सुरू जातलो आणि सगळ्यांक तुमकां थंडगार आणि ताचे अशें वातावरण अनुभवपाक मेळटले. नमस्कार गोवा ह्या कार्यावळीन मुखावर वयताना ऐकूया साचेत परंपरांचो आवाज.
1: मैंने डैड को अपने बारे में बता दिया कल. हमारी शादी से ज्यादा तुमको ये समोसा और सॉस की पड़ी है?
2: नहीं, नहीं. मैं सिर्फ एक ही बार कहूंगा तुझसे, दुनिया इधर की उधर हो जाए लेकिन समोसा ठंडा नहीं होना चाहिए. तो पहले समोसा लेते हैं.

165 मेगा हर्जाचेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचा एफ एम रेनबो चॅनल 8:15 आणि 18 सेकंड जातात वेळ जाता कातारांच्या कार्यावळीचं. मोगळ्या केपांनो सगळ्यांचे स्वागत कातारांच्या ह्या कार्यावळीत. घ्यात कातारांचा आस्वाद आमच्या एफ एम रेनबो चॅनला वांगडा. यंग चिको हांच्या आवाजातल्यान हे पहिल्या सुवातेर कातार.

0: कातारांची कार्यवळ तुमच्या आज सांगता कसा? आडवर जाऊन 40 मिनिटं जातात, काय खेळा भीतर ऐकूया कोकणीत न्याय राष्ट्रीय खबरो.
1: अक्षता बोडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. म्यानमाराचो प्रदेश भारताच्या सुरक्षा हिताच्या आड वापरपाक मेळचो ना अशें म्यानमाराचे राष्ट्राध्यक्ष यू मिन ऑंग लायंग हांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकां आश्वासन दिलां. सर्वोच्च न्यायालयान नव्यान नेमिल्ले 5 न्यायाधीश आयज सोपूत घेतले. कुशळताय विकास आनी उद्देजकता मंत्रालयान नवी दिल्लीत इंडिया स्कील एक्सिलरेटर

हाचे उचेल्या पावण्यावेले परिषदेचे आयोजन केले. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नाबीन हांणी काल नवी दिल्लीत पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते हांचे कडेन बसका घेतली. आता पुराय खबरो. म्यानमाराचो प्रदेश भारताच्या सुरक्षा हिताच्या आड वापरपाक मेळचो ना अशें म्यानमाराचे राष्ट्राध्यक्ष यू मिन ऑंग लायंग हांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकां आश्वासन दिलां. काल नवी दिल्लीत वेपार, संरक्षण, उर्जा आणि जोडणी या मळार द्विपक्षीय संबंध वाढोवपा खातीर दोनी फुडाऱ्यांनी व्यापक उलोवणी केली. यू मिन ऑंग लायंग भारताच्या 5 दिसांच्या भोंवडेर आसात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्यानमाराच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडते खातीर भारताचो आधार आसा असे सांगले आणि दोन्ही वटांनी आपल्या सुरक्षा हिताक दुस्मानपणाच्या कार्यावळी खातीर सार्वभौम प्रदेशाचो गैरवापर आडावपाचे महत्व स्पष्ट केला.

मोगळकेपानू तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचो एफ एम रेनबो चॅनल 105.4 मेगाहर्ट्झाचेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचो एफ एम रेनबो चॅनल 9 वरां जावन 2 मिनटां आणि 17 सेकंद जातात. वेळ जाता सदाबहार ह्या ओल्ड हिंदी फिल्म गीतांच्या कार्यावळींचो. मोगळकेपानू पहिल्या सुवातेर ऐकूया लता मंगेशकर आणि किशोर कुमार हांचो आवाज ह्या पहिल्या गीता खातीर.

बेला मौसम कहता है स्वागतम आणि अशोच म्हणे या जून महिन्याचे देखून आम्ही स्वागत करतात. मोगळकबेन तुम्ही ऐकले तोहफा ह्या फिल्मातले गीत लता मंगेशकर किशोर कुमार हांचा आवाज आणि बप्पी लहरी हांनी संगीतबद्ध केले हे गीत तोहफा ह्या फिल्मा खातीर. सदाबहार ही कार्यावळ तुम्ही ऐकतात आणि कार्यावळीन मुखवला आवाज लता मंगेशकर हांचा.

सनी ह्या फिल्मातल्या हे गीत आशिल्ले लता मंगेशकरांचा आवाज, आर डी बर्मन हांणी संगीतबद्ध केल्ले आणि रचना आशिल्ली आनंद बक्षी हांची. सनी ह्या फिल्मा खातीर सदाबहार कार्यावळीन मुखयलो आवाज आशा भोसले मोहम्मद रफी हांचो.

दामाद ह्या फिल्मातले हे गीत आशिले आशा भोसले, मोहम्मद रफी यांचा आवाज, हेमंत भोसले हांणी संगीतबद्ध केल्ले. आणि सदाबहार ह्या कार्यावळीन मुखावला आवाज अनवर आणि आशा भोसले हांचो.

सोनी माहिवाली ह्या फिल्मातले हे गीत आशा भोसले आणि अनवर ह्यांचा आवाज, अनु मल्लिक आणि संगीत बद्ध केले आणि आनंद बक्षी यांची रचना तुम्ही ऐकली सदाबहार ह्या कार्यावळीन. मुगळ्या कॅबिनो कार्यावळ मुखार भरताना ऐकूया किशोर कुमार आणि लता मंगेशकर ह्यांचा आवाज.

समाधी ह्या फिल्मातले हे गीत किशोर कुमार, लता मंगेशकर ह्यांचा आवाज, आर डी बर्मन ह्यांनी संगीतबद्ध केले आणि मजरू सुलतानपुरी ह्यांची ही रचना तुम्ही ऐकली समाधी ह्या फिल्मा खातीर. मगळ ऐकपनो तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचं FM रेनबो चॅनल आणि सदाबहार ही कार्यावळ तुमच्या सांगता कसा. कार्यावळीन मुखार वयताना ऐकूया गीता दत्त ह्यांचा आवाज ह्या मुखावयल्या सोबीत अशा गीता खातीर.

तुम्ही ऐकलं लता मंगेशकर आणि आशा भोसले ह्यांचं जोड आवाज शान ह्या फिल्माखातीर. मोगाळकपणो कार्यावळ मुखार व्हरतना ऐकूया लता मंगेशकर ह्यांच्या आवाजातल्यान हे गीत.

माया मॅम साहेब ह्या फिल्मातले हे गीत आशिले लता मंगेशकर हांचो आवाज. पंडित रिद्धनाथ मंगेशकर हांणी संगीत बद्ध केल्ले हे गीत तुमच्या खातीर सदाबहार ह्या कार्यावळींतल्यान तुम्ही ऐकले. मुघळकबेनो लता मंगेशकर हांचो आवाज आशिल्लो माया मॅम साहेब ह्या फिल्मा खातीर. कार्यावळीन मुखार वयतना महेंद्र कपूर हांचो आवाज सदाबहार ह्या कार्यावळींतल्यान

मजदूर ह्या फिल्माचे हे गीतशले महेंद्र कपूर हांचो आवाज सदाबहार ह्या कार्यावळीन आणि मुखार वितना ऐकूया किशोर कुमार आशा भोसले यांचा जोड आवाज. हे गीत असा नफरत ह्या फिल्मातल्या किशोर कुमार आशा भोसले यांचा जोड आवाज आर डी बर्मन हांणी संगीतबद्ध केल्ले आणि मजरो सुलतानपुरी हांची ही रचना तुमच्या खातीर सदाबहार ह्या कार्यावळीतल्या.

नफरत ह्या फिल्मातले हे गीत किशोर कुमार आणि आशा भोसले यांचा जोड आवाज आर डी बर्मन आणि संगीतबद्ध केले. मग आळक्या बनू सदाबहार कार्यावळी घेऊयात एक लहानसा ब्रेक.

मोगळा कपनोण या गीताबरोबर आमची सदाबहार ही कार्यवळ हंगाच सोपता. 10:05 आसा जाता. कांयच खिणा भितर सक्षेपीत करता दिल्ली केंद्रावेल्यान इंग्लिशींतल्यान खबरो आयकपाक रावात.

जी केंद्राहून एफ एम रेनबो चॅनल 10:12 होत आहेत आणि वेळ होते मराठी संगीताच्या कार्यक्रमाची. श्रोते हो, कार्यक्रमाची सुरुवात करताना ऐकूया मधु कृष्णा यांच्या आवाजात हे सुंदरस गोड गीत.

मधुकृष्ण यांच्या आवाजात हे गाणं तुम्ही ऐकलत. प्रफुल्ल कालेकर यांचा आवाजसुद्धा या गाण्यात तुम्ही ऐकलात. आणि हे गाणं होतं वाजलंच पाहिजे या चित्रपटानं. श्रोतेहो, मराठी भावगीत आणि त्या भावगीतांचा अर्थ हा शब्दांपलीकडे असलेला दिसून येतो. मराठी संगीत आणि त्याचबरोबर भावगीत, या भावगीतांचे वैशिष्ट्य खूप वेगळ्या प्रकारे आपल्याला सांगता येतं. भावगीतांमध्ये निरनिराळ्या विषयांवरची असंख्य गाणी आली. ही सर्व तऱ्हेची गाणी श्रोत्यांच्या मनाला आज देखील भुरळ पाडतात. त्यात चंद्र हा एक असा विषय. चंद्र परिवारात ओघाने येणारी मंडळी म्हणजे चांदणे, पौर्णिमा, नक्षत्रे, आकाश, तारे, ग्रह आणि इत्यादी. ही जीवलग मंडळी हवी हवीशी वाटतात. चंद्र देखील अनेक नावांनी काव्यात येतो. आणि याच चंद्राबद्दल कवयित्री शांता शेळके यांनी रचलेलं एक भावगीत म्हणजेच तोच चंद्रभा.

नभात तिचं चैत्र यामिनी. आणि शांता शेळके यांची ही रचना सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं आणि त्यांच्या स्वरात असलेलं हे गीत मराठी संगीताच्या कार्यक्रमात पुढे जाताना.

शांता शेळके यांची ही रचना होती सुधीर फडके यांच्या आवाजात. राग यमन आणि या गीता मराठी संगीताच्या या कार्यक्रमात पुढे जाताना ऐकूया उत्तरा केळकर यांच्या आवाजात हे पुढील गीत.

कवी मंगेश पाडगावकर यांची ही रचना तुम्ही ऐकलीत उत्तरा केळकर आणि अभिजित राणे यांच्या आवाजात. श्रोते हो, मराठी संगीताच्या या कार्यक्रमात तुम्ही ऐकत आहात मराठी संगीत आणि त्यात नाट्यसंगीत, भावसंगीत, त्याचबरोबर मराठी संगीतात मराठी भाषा, त्याचबरोबर मराठी मन अधिक समृद्ध होताना आपल्याला दिसून येतं. जेव्हा प्रिय व्यक्ती किंवा आवडती व्यक्ती मनात घर करते तेव्हा तिच्याच विचारांनी डोक्यात सतत विचार सुरू असतात आणि याच विचारांची साक्ष आता द्यायला येत आहे हे पुढचं गीत तुमच्यासाठी मराठी संगीताच्या या कार्यक्रमात.

श्रोते हो, दुनियादारी या चित्रपटातील हे गीत होतं. मराठी संगीताच्या कार्यक्रमात तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राच्या FM रेनबो चॅनलवरून. आणि मराठी संगीताचा कार्यक्रम तुमच्या सोबत आहेत. कार्यक्रमात पुढे जाताना आता ऐकूया शांता शेळके यांची रचना. पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी संगीतबद्ध केलेलं आणि बकुळ पंडित यांचे स्वर संगीत हे बंध रेशमाचे या नाटकासाठी.

यांची रचना तुम्ही ऐकलीत पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत हे बंध रेशमाचे या नाटकातील बकुळ पंडित यांचे स्वर. श्रोतेहो मराठी संगीताच्या या कार्यक्रमात पुढे जाताना ऐकूया गंगाधर म्हांबरे यांची रचना, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत अरुण दाते आणि लता मंगेशकर यांच्या जोडस्वरात.

ज्योती गंगाधर म्हांबरे यांची रचना मराठी संगीताच्या कार्यक्रमात. मराठी संगीताचा गाभा हा शब्दात दडलेला आहे. मराठी गाणी म्हणजे केवळ स्वरांचे देणे घेणे नसून ती साहित्याची एक चालती बोलती लेणी आहे. कुसुमाग्रज, गदी माडगुळकर आणि शांता शेळके यांच्या सारख्या दिग्गजांच्या लेखणीतून उतरलेले शब्द म्हणजे मराठी संगीत. आणि आज मराठी संगीताच्या मैफिलीत आम्ही आज आहोत. मराठी कार्यक्रमात पुढचं गीत रवींद्र साठे यांच्या आवाजात.

बाभ बोरकर यांची ही रचना तुम्ही ऐकलीत रवींद्र साठे यांच्या आवाजात आणि डॉक्टर सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत मराठी संगीताच्या या कार्यक्रमात पुढे जाताना ऐकूया राजेंद्र जोशी यांचा आवाज.

मराठी भावगीत म्हणजे मनाच्या गाभाऱ्यात पहुडलेले एक हळूवार स्पंदन. मानवी मनाच्या सुखदुःखाच्या हिंदोळ्यावर झुलणारे हे संगीत कधी वाऱ्याच्या झुळकीसारखे मनाला स्पर्श करते, तर कधी सांजवेळेच्या सावलीसारखे. मराठी संगीताची हीच वैशिष्ट्ये मराठी संगीताला मराठी मन आणि माणसाच्या अधिक जवळ नेतात. श्रोते हो, मराठी संगीताच्या कार्यक्रमात पुढे जाताना आता ऐकूया आशा भोसले यांचे स्वर.

श्रोते हो, मराठी संगीताच्या ह्या कार्यक्रमात तुम्ही ऐकलत आशा भोसले यांचे स्वर, मधुकर जोशी यांची ही रचना आणि यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत. आणि या गीताबरोबर मराठी संगीताचा हा कार्यक्रम इथे समाप्त होतोय.

सुगम संगीताची ही कार्यावळ सुरू करताना आरती नाईक ह्यांचा हो आवाज रामराव नाईक ह्यांनी संगीतबद्ध केली. ही रचना श्रीधर कामथांची आशिली. आणि ह्या उपरांत प्रताप आमोणकार. ऐकूया गजानन रायकार ह्यांचे गीत.

वामन रघुनाथ शणै वर्दे वालावलकार, आमचे शणै गोंयबाब, आधुनिक कोंकणी साहित्याचे जनक आणि कोंकणी भास, कोंकणी समाज, कोंकणी अस्मिताय अशा कोंकणीच्या सर्वांगाचे साक्षेपी संशोधक. कोंकणी भाषेक तिचे स्वाभाविक अशे हक्काचे स्थान प्राप्त करपाक निर्माण झाल्ले आधुनिक चळवळीचे आद्य प्रवर्तक.

शणै गोंयबाबांची लिखणी सदांच वज्राचे धारेन परजळ्ळी. आपले जिणेंत ते सदांच मोवाळ पद्दतीन आनी नमळायेनूच वागले. कोंकणी विशींच्या विशेष करून देवनागरी ही कोंकणीची सभावीक लिपी या मता संबंदात तशेंच आपल्या सामाजीक सांस्कृतीक वापरा संबंदातल्या मता संबंदान ते ठाम आशिल्ले खरे, पूण आपूण सांगता म्हणून तुमी ते आयकुचे असो तांचो आग्रह नासतालो. आपूण सांगता ते तुमी तुमच्या बुद्धीचे साणीर घासून कसाक लागल्यार घेयात हीच तांची भावना आशिल्ली.

गीत केली आणि दुसऱ्या भाषांचो अणकार कोकणीत कितले बरे तरेन करूं येता हाची देख घालून दिली. वट्ट 21 पुस्तकां तांणी बरयली आणि तातूंतली चडशी गोमंतक छापखान्यात. त्या छापखान्याचे धनी काशिनाथ श्रीधर नायक हांणी छापून घेवन उजवाड आयली.

प्रेमानंद वेळुस्कार ह्याने गायले, धोतरपिकाची गाणेकार ह्यांचे गीत तुम्ही ऐकले. एफ एम रेनबोच्या वितरावणीत तुम्ही ऐकतात सुगम संगीत. इकराबरा जाऊन 29 मिनटां आमच्या स्टुडिओतल्या घड्याळांत आता चालली आसात. रवींद्र बिजूर गायतात ह्या उपरांतचे गीत, यशवंत देव हांचे संगीत, माधव बोरकार हांच्या गीता खातीर.

उल्हासप्रिया आणि मॅफी रॉड, तुम्ही ऐकलंय त्यांच्या जोड आवाजातले हे गीत. आणि ह्या उपरांत ऐकूया तलत मेहमूद हांचा आवाज, उदय भैमरो हांचे गीत.

पुरुषोत्तम पै ह्यांचो आवाज पुंडलीक नारायण नाईक ह्यांचे गीत आणि ह्या उपरांत आर एन पराडकर ऐकूया त्यांनी गायली ही रचना. संत नामदेव महाराजांची

फेब्रुवारी रोजी वितरावणी तुम्ही ऐकत आहात दनपारच्या सभेतले हो तर एक वार कार्यावळी आमच्या स्टुडिओतल्या घड्याळात 12 वाजून 10 मिनिटं जातात. कार्यावळींची ही रूपरेषा.

बारावरात धाम इंटांचं हवे आणि ऐकप्यानं हवे एफ एम रेनबोच्या वितरावणीत ऐकपाचं कार्यावयांची रूपरेषा. तालथरात फिल्मी संगीताचेर ऐकत चित्ररंजन कार्यावयांची ही रूपरेषा सांगून झाल्या उपरांत 12:15 1:05 आसतली कातारां तर 2:00 भावगीत. पश्चिमी संगीताच्यो तरेकवार कार्यावळी 2:30 सावन पयल्या सुवातेर जोकबॉक्स, 3:00 रिदम अँड ब्लूज, 4:05 रिक्वेस्ट कार्यावळ आसतली आनी 5:05 रॉक ऑन. 5:35 सावन परतून एकदां आमच्यो तरेकवार कार्यावळी सुरवेक शास्त्रीय संगीत विदुशी कमला तांबे हांचें गायन. 6:15 रेनबो सान्स. 7:10 तुमकां आयकपाक मेळटली केंद्रीय सरकाराच्या 12 वर्सांच्या पुर्तताये निमतान वयरे आयज किसान कल्याण. 7:45 चित्ररंजन. 8:00 कातारां तर 8:30 सदाबहार. न्यूज एट 9 हें खबरापत्र दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत केल्या उपरांत 9:15 सावन पश्चिमी संगीत. ट्युजडे ट्विस्ट 9:15 द कंट्री म्युझिक अवर 10:00 आनी 11:10 हार्ट टू हार्ट. आयकपेनो एफ एम रेनबोच्या वितरावणेंत आमचो तुमचो हो सांगात मध्यान रातच्या 12:05 मेरेन. तुमच्याच सांगतान फुडें वतना आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान ह्या उपरांत वितरावपाच्या कांय मुखेल अशा कार्यावळींची ही रूपरेषा. 12:05 सुरू झाल्या म्हादय चॅनलाचेर घरकुल कार्यावळ. संत जनाबाई हे डॉ शुभदा जोशी हांचे उलोवप आमी वितरायतात. तशेंच शीतल परब हांणी सादर केल्ल्यो कविता. इंग्लिशींतल्या युवाणीत 5:30 उर्वी देसाय हांणी सादर केल्ल्यो कविता. चावडेर 7:30 न्युट्रिशनल गार्डन गीता वेलिंगकार हांचे उलोवप. इंग्लिशींतली कार्यावळ 8:30 घेवन येता फोकलोर द वॉयस ऑफ गोवा पास्ट डॉ प्रतिमा कामत हांचे उलोवप. आयकपेनो दिल्ली केंद्रा वेल्यान 9:15 स्पॉटलायट, 9:30 मनी टॉक तर 9:45 मंथ

देवबर्मन यांचे संगीत निर्देशनाखाला कविता कृष्णमूर्ती आणि सांगा त्यांचो हो आवाज 1942 अ लव्ह स्टोरी या फिल्मा खातीर आशिल्लो. जावेद अख्तर हांची ही रचना. कार्यावळ फुडें व्हरतना किशोर कुमार, मुकेश, मोहम्मद रफी, लता मंगेशकर आनी सांगाती अमर अकबर अँथनी या फिल्मांत

कुमार अकबर अँथनी फिल्मा खातीर लता मंगेशकर किशोर कुमार आणि सांगा त्यांचं हो आवाज एफ एम रेनबोच्या वितरवणीत तुम्ही ताल धल्ला फिल्मी संगीताचेर ऐकत चित्ररंजन 12:30 मुखेल खबरो झाल्या उपरांत परतून एकदा फिल्मी संगीत तुमकां ऐकपाक मेळटलें. ऐकत रावात एफ एम रेनबो.

हांव रामानंद जोशी. आकाशवाणी 90 वर्सांची झाल्या तुमकां आयकुप्यांक आनीक हांगा वावुरप्यांक खूब खूब वरवी. ल्हानपणापासून माझो आकाशवाणी कडेन संपर्क आसा, एक आयकुपी म्हणून, एक कलाकार म्हणून आणि मागीर या आकाशवाणीचो एक कर्मचारी म्हणून. जिविताची एकूच काणी, आकाशवाणी.

नमस्कार, हांव स्नेहा गांवस। ह्यो आसात कांय मुखेल खबरो। कोंकण रेल्वे पुलीस अधीक्षक शेखर प्रभुदेसाय हांचे कडेन दक्षीण गोंय आनी कुशावती जिल्ल्याचे पुलीस अधीक्षक म्हूण प्रभारी ताबो दिला। पुलीस महानिरीक्षक के आर चौरसिया हांणी हो आदेश काडला। केंद्रीय वेंचणूक आयोगान एसटी खातीर 2027 विधानसभा वेंचणुकेंत आरक्षण लागू करचें अशी मागणी भाजपान मुखेल निर्वाचन आयोगाकडेन केल्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला केंद्र सरकार विंगड विंगड येवजण्यो राबयता। गोंय सरकार अंत्योदय तत्वाचेर काम करता। गोंयकारांनी सरकारी येवजण्यांचो लाव घेवपा खातीर मुखार सरपाक जाय अशें मत मया मतदारसंघाचे आमदार प्रेमेंद्र शेट हांणी उक्तायला। महिला डिजिटल सशक्तीकरण येवजणेची कार्यावळ हालींच पर्वरी सुकूर पंचायतींत जाली। मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्लींत केंद्रीय राना आनी पर्यावरण खात्याचे मंत्री भूपेंद्र यादव हांची भेट घेवन हरीत वाठार तशेंच शाश्वत उदरगतीचेर चर्चा केली। उदरगत ही अखंड चलपी प्रक्रिया आसून ती केन्नाच थांबना। गांवांचो विकास जाल्यारच देशाचो विकास जाता अशें केंद्रीय मंत्री श्रीपाद नायक हांणी सांगले। ते प्रियोळ मतदारसंघातल्या वळवय वाठारांत सातेरी भाट रस्त्याचे उक्तावण करतकच उलयताले। प्रियोळ मतदारसंघाचे आमदार गोविंद गावडे, वळवयचे सरपंच विनायक वेंगुल्लेकर हे कार्यावळीक हजर आशिल्ले। 21 जूनाक जावपी आंतरराष्ट्रीय योग दिसाचे फाटभुंयेर पतंजली योग समितीन राज्यभरांत व्हड प्रमाणांत जागृताय आनी योग प्रसार कार्यावळी खातीर तयारी सुरू केल्या। ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो।

रहमान अंचे संगीत तुम्ही ऐकतात बॉम्बे फिल्मा खातीर हरिहरन कविता कृष्णमूर्ती आणि रेमो हांचे आवाज ह्याच फिल्मातल्यो ह्यो रचना मेहबूब हांच्यो.

Gitgar. निलेश मिश्रा, संगीतकार अनु मलिक, श्रेया घोषाल. ऐकूया या उपरांचे हे गीत. कृष्णा कॉटेज या फिल्मातले.

सोनू निगम आणि श्रेया घोषाल, राजेश रोशन यांनी संगीतबद्ध केल्या क्रिश फिल्मातल्या या गीता वांगडा सोबतात चित्ररंजन. एफ एम रेनबोचे वितरावणी तुम्ही ऐकतात दनपारच्या सभेतल्यो. ह्यो तर एक वार करावे एक वर आता जायत आयला दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान खबरो आम्ही सहक्षेपित करतात.

नमस्कार, हांव स्नेहा गांवस, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. कोंकण रेल्वे पुलीस अधीक्षक शेखर प्रभुदेसाय हांचे कडेन दक्षीण गोंय आनी कुशावती जिल्ल्याचे पुलीस अधीक्षक म्हूण प्रभारी ताबो दिला. पुलीस महानिरीक्षक के आर चौरसिया हांणी हो आदेश काडला. केंद्रीय वेंचणूक आयोगान एसटी खातीर 2027 विधानसभा वेंचणुकेंत आरक्षण लागू करचें अशी मागणी भाजपान मुखेल निर्वाचन आयोगाकडेन केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला केंद्र सरकार विंगड विंगड येवजण्यो राबयता. गोंय सरकार अंत्योदय तत्वाचेर काम करता. गोंयकारांनी सरकारी येवजण्यांचो लाव घेवपा खातीर मुखार सरपाक जाय अशें मत माय मतदारसंघाचे आमदार प्रेमेंद्र शेट हांणी उक्तायलां. महिला डिजिटल सशक्तीकरण येवजणेची कार्यावळ हालींच पर्वरी सुकूर पंचायतींत जाली. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्लींत केंद्रीय राना आनी पर्यावरण खात्याचे मंत्री भूपेंद्र यादव हांची भेट घेवन हरीत वाठार तशेंच शाश्वत उदरगतीचेर चर्चा केली. उदरगत ही अखंड चलपी प्रक्रिया आसून ती केन्नाच थांबना. गावांची उदरगत जाल्यारूच देशाची उदरगत जाता अशें केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हांणी सांगले. प्रियोळांतल्या वळवय वाठारांत सातेरी भाट रस्त्याचे उक्तावण करतकच ते उलयताले. 21 जूनाक येवपी आंतरराष्ट्रीय योग दिसाचे फाटभुंयेर पतंजली योग समितीन राज्यभरांत व्हडा प्रमाणांत जागृताय आनी योग प्रसार कार्यावळी खातीर तयारी सुरू केल्या. आनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन हांणी काल नवी दिल्लींत पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आनी कार्यकर्ते हांचे कडेन बसका घेतली. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

FM रेनबोच्या विक्रावणीत कातारांची कार्यावळ आता सोपयताना बिग सिटी बँड गायता आदेवस कुरच्या वेळार.

नमस्कार रसिक श्रोतेहो, एफ एम रेनबोच्या प्रसारणात पुन्हा एकदा आपलं स्वागत. सादर करीत आहोत भावगीतांचा हा स्वर, आणि आजचा हा स्वर सुमन कल्याणपूर.

स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटवणाऱ्या आणि पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित झालेल्या सुमनताईंच्या जाण्यानं भावगीतांचा सुवर्णकाळ संपल्याची प्रतिक्रिया अनेक ज्येष्ठ संगीतकार आणि गायकांनी दिली. सुमनताईंच्या जाण्यानं मखमली आणि भावपूर्ण स्वर हरपला आहे. भावगीत, भक्तिगीत आणि चित्रपट संगीताच्या माध्यमातून त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं अशी आदरांजली सुमनताईंना.

श्रोते हो, डोळ्यात नीज दाटलेल्या आपल्या तान्ह्याला निंबोणीच्या झाडामागे दडलेला चंद्र दाखवायला कित्येक आयांना मदत केली ती तिच्या गाण्यानं. आणि लग्नाच्या बैठकीत थरथरत्या हातात चहा पोहे घेऊन आलेल्या मुलीला गाणं म्हणण्याची फरमाईश झाल्यावर बावरल्या मुलीला स्मरले ते तिनेच गायलेलं केशवा माधवा. ती सुमन कल्याणपूर. श्रोते हो, निकोप सुरेल आवाजाच्या गायिकेनं मराठी हिंदी बरोबरच बंगाली गुजराती पंजाबी आसामी भोजपुरी अशा अनेक भाषांमध्ये अनेक गाणी गायली आहेत. गाणं की चित्र अशी निवड करण्याची वेळ आल्यावर सुमन कल्याणपूर यांनी गाण्याची निवड केली. बँकेत अधिकारी असलेल्या वडिलांची ढाक्यातून मुंबईत बदली झाल्यावर त्या जे जे स्कूलमध्ये चित्रकलेचं आणि केशवराव भोळे यांच्याकडे गाण्याचं शिक्षण

शिक्षण घेण्यासाठी जाऊ लागल्या. गाण्यात मन रमत आहे असं जाणवू लागल्यावर चित्रातील रंगांचं आकर्षण ओसरलं आणि स्वर अधिक प्रिय वाटू लागले. गाण्याची समज आणि शिक्षण असलेल्या कलाकाराच्या ज्या वाटेनं प्रवास होत असतो त्याच वाटेनं त्याही पुढे आल्या. म्हणजे आधी वर्ष 1952 आकाशवाणी आणि जेमतेम वर्षभरात वर्ष 53-54 मराठी चित्रपटासाठी गायन आणि पाठोपाठ हिंदी सिनेमाकडूनही विचारणा झाली.

श्रोते हो, हिंदी सिनेमातील पहिलं गाणं ध्वनिमुद्रित झालं तेव्हा उमेदेची सुमन जेमतेम 16 वर्षांची होती आणि शरीरयष्टीनं इतकी किरकोळ की ध्वनिमुद्रणाच्या वेळी असलेल्या यंत्रापर्यंत तोंड पोचावे यासाठी तिला पायाखाली फुटभर उंचीचं स्टूल घ्यावं लागलं अशी आठवण हेमंत कुमार यांनी सांगितली आहे. उंची वाढवण्यासाठी भले त्यांना स्टूलचा आधार लागला असेल, हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीतकारांना ज्या गुणवत्तेची अपेक्षा असायची त्यात मात्र त्यांची उंची कधीच कमी पडली नाही.

होते हो सुमन कल्याणपूर यांचा जन्म 28 जानेवारी 1937 रोजी भवानीपूर सध्याचा बांगलादेश येथे झाला. माहेरच्या सुमन हिमाडी असलेल्या या गायिकेला घरातूनच अत्यंत सुजाण, रसिक आणि धार्मिक संस्कार लाभले. घरात सतत सुरू असणाऱ्या रेडिओमुळे के एल सैगल, नूर जहाँ आणि सुरैया यांच्या स्वरांचे संस्कार त्यांच्यावर होत गेले. घरीच केशवराव भोळे, ज्योत्स्ना भोळे आणि मोग रांगणेकर अशा दिग्गजांची ये जा होती, ज्यांनी सुमन यांच्यातील सुप्त गंधर्व ओळखला. श्रोतेहो, सुमन कल्याणपूर यांच्या सांगीतिक प्रवासाची सुरुवात संगीतकार यशवंत देव यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. पुढे संगीतकार मोहम्मद शफी यांनी त्यांच्यातील टॅलेंट ओळखून मंगू चित्रपटातील कोई पुकारे धीरे से तुझे आँख के तारे या गाण्याद्वारे त्यांना पहिली संधी दिली. सुमनजी शास्त्रीय संगीताकडे फारशा वळल्याच नाहीत. नाजूक व तरल आवाजामुळे एकदा संगीतकार शंकर जयकिशन यांनी सुमनजींना संधी दिली आणि त्यांचं गाणं ऐकून प्रभावित झालेल्या शंकर यांनी उद्गार काढले होते. आता आपल्याला कोणाच्या तारखांसाठी थांबण्याची गरज नाही, आपल्याकडे सुमन आहे.

सुमन कल्याणपूर यांनी तब्बल 740 चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलं आहे. मध्य प्रदेश सरकारच्या वतीनं दिला जाणारा लता मंगेशकर पुरस्कार त्यांना मिळाला होता. केंद्र सरकारनं 2023 साली सुमनताईंना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवलं. मोहम्मद रफी यांच्यासोबत गायलेल्या कैसे कहूं चित्रपटातील मनमोहन मन में हो तुम्ही या गीतासाठी संगीत जगतातील अत्यंत मानाचा पुरस्कार त्यांना मिळाला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर बीबीसीवर मुलाखत देणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला कलावंत ठरल्या. श्रोतेहो, सुमनताईंनी 1954 दरवाजा चित्रपटासाठी पहिलं पार्श्वगायन केलं. एका गाण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी तलत महमूद हे सुमन कल्याणपूर यांच्या आवाजानं प्रभावित होऊन त्यांनी HMV म्युझिक कंपनीकडे त्यांच्या नावाची शिफारस केली. पुढे शमशाद बेगम, आशा भोसले यांच्यासारख्या प्रथितयश दिग्गज गायकांच्या बरोबरीनं सुमनताईंनी मानाचं स्थान मिळवलं. कोणत्याही प्रसिद्धीच्या हाव न धरता केवळ आपल्या सात्विक सूर साधनेनं त्यांनी संगीत विश्वावर अधिराज्य गाजवलं.

संगीताच्या नभात अनेक तारे चमकतात, पण काही ताऱ्यांचा प्रकाश हा कधीही न मावळणारा असतो. असाच एक दैवी आणि मखमली आवाज आज शांत झाला. आपल्या सुराने लाखो हृदयांचा ठाव घेणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर आज आपल्यात नाही आहेत. 31 मे 2026 हा दिवस संगीत इतिहासात एका युगसमाप्तीचा दिवस म्हणून नोंदवला जाईल.

श्रोतेहो, जे मिळाले ते प्रसाद रूप मानण्याइतके तृप्ती सुमन कल्याणपूर यांनी कमावली होती. रहे ना रहे हम मैं का करेंगे हे सुमन कल्याणपूर यांच्या आयुष्याचे सत्य.

श्रोते हो, एफ एम रेनबोच्या प्रसारणात आपण ऐकत होता भावगीतांचा हा कार्यक्रम. आजचा स्वर सुमन कल्याणपूर यांचा. श्रोते हो, एफ एम रेनबोच्या प्रसारणात आपण ऐकतात आपल्याच आवडीचे आमचे विविधरंगी कार्यक्रम. 2:30 होत आहेत. आपला निरोप घेते मी चारुशीला ग्लँडिकाच्या साथीनं यानंतरचे पश्चिमी संगीताचे कार्यक्रम. या क्षणी मुखेल खबरो ऐकत रहा एफ एम रेनबो.

यशस्विनी कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्वी

तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 MHz FM रेनबोचेर. हॅलो डॉक्टर.

तुमची सांज आनिकय मोगाची करपा खातीर FM रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. ना तर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावू येता. आमचो नंबर 2421285 आणि 2224457. हॅलो गोयकारा. दर आयतारा FM रेनबोंत सांजवेळा 8 वरांचेर.

105.4 मेगाहर्ट्ज FM रेनबो जाणून घेऊया कार्यावळीची रूपरेषा. कार्यावळीची रूपरेषा सांगून झाल्या उपरांत 5:35 ऐकू पाकराबाद हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत आज तुमका ऐकूंक मेळटले विदुषी कमाल तांबे हांचे गायन. कार्यावळ रेनबो सांज. सात:10 कार्यावळ किसान कल्याण आमच्या दिल्ली केंद्रावेल्यान आमी सहक्षेपीत करतली. 7:45 चित्ररंजन. 8:00 आस्वाद घेत रातच्या 8:00 जाल्यार 8:30 गीतां सदाबहार. 9:00 News@9, 9:15 पश्चिमी संगीताची कार्यावळ ट्यूजडे ट्विस्ट. 10:05 ऐकू पाकराबाद द कंट्री म्युझिक आर. 11:10 कार्यावळ हार्ट टू हार्ट. तर ही आशिली रूपरेषा आज आमच्या FM रेनबो 7 रावचेल्या मुखेल अशा कार्यावळींची. आमी जो FM रेनबोच्यो कार्यावळी तुम्ही सकाळच्या 6:00 ते सांजेच्या 12:05 मेरेन ऐकू येता 105.4 मेगाहर्ट्ज FM रेनबो. काय घेण्यातच ऐकूया हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत.

0: आमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबोचेर. हॅलो डॉक्टर.
1: कामावयली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड. पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज फकत 105.4 मेगाहर्ट्झांचेर रेनबो सांज.

आकाशवाणी पणजी 5:35 जाल्ली आसात. ऐकुया कार्यावळ हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत तुमकां सगळ्यांक मायेमोगाचो येवकार. कार्यावळीत आज ऐकुया विदुषी कमा तांबे हांचे गायन. आपल्या गायनात ती सुरवेक सादर करतात राग भूपनट.

रेनबो सांस करिए बोल तुम्हें करता 105.4 मेगाहर्ट्ज एफएम रेनबो मुळे एक पेनो तुमची दिसभराची दगदग दूर पयस करपा खातीर आमचे संगीत तुमच्या सांगाताक आसा आनी ताच्या बरोबर कांय अशी म्हायती. तर वर्तमानपत्र किंवा दिसाळें म्हळ्यार समाजाचो हारसो. दिसपट्ट्यो खबरो घडामोडी आमकां ह्या वर्तमानपत्राच्या माध्यमांतल्यान कळटा. आज मोबायल हातांत आयिल्ल्यान हें काम अजुनूय सोंपें जालां. विदीन सेकंड्स आमचे मेरेन न्यूज पावतात. भारतांत दिसाळ्यांची सुरवात जाली ती 29 जानेवारी 1780 दिसा. जेम्स ऑगस्टीन हिकी हांणी ते उजवाडाक हाडलो. द बेंगाल गॅझेट जाका द कॅलकटा जनरल एडवायझर म्हणून वळखताले. 2 पानांची सप्तकी पुरवणी ती आशिल्ली आनी पहिल्या पानार जायरातींचो आसपाव ताचेर आसतालो. 105.4 मेगाहर्ट्ज एफएम रेनबो तुम्ही ऐकतात कार्यावळ रेनबो सांज.

रेनबो सायन्सकार यावर तुम्ही ऐकतात 105.4 मेगाहर्ट्झ एफ एम रेनबो चॅनलाचेर. तर मोगळेक पेनो भारतीय वर्तमानपत्राच्या वाटेर सुवर्णकाळ आयलो तो 1821 वर्सा, जेन्ना समाजसुधारक राजा राम मोहन रॉय हांणी संबंद कुमुदी हे बंगाली सप्तकी सुरू केले, आनी ताच्या उपरांत फारदोनजी मुर्जबान हांणी बॉम्बे समाचार उजवाडाक हाडले. बिंदिया वस्तनायक हांच्या आवाजांत आयकुया हे गीत ह्या खिणाक रेनबो सायन्सकार यावळींत.

0: मेरा एक जिद्दी पड़ोसी है, पूरी कॉलोनी ने सोलर पैनल लगवा लिए हैं, पर वो मानने को तैयार ही नहीं था कि सच में बिल जीरो आ सकता है। मैंने कहा, बेटा नाम ही है पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना। फिर एक एक करके सबका बिजली बिल जीरो आने लगा, तब बोला अब लगवा ही लेता हूँ। पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना, जुड़ने के लिए रजिस्टर करें pmsuryaghar.gov.in। हर घर सूर्य घर।
1: आकाशवाणी पणजी बरोबर 6:30 ऐकुपाक रवात कोकणीतल्यान खबरो आमच्या स्टुडिओतल्यान।
2: प्रादेशिक खबरा विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमका राष्ट्रीय खबरो दिता। शिक्षण हे सशक्तीकरणाचे एक बळिष्ठ साधन, कारण तातूंतल्यान व्यक्तीक आत्मनिर्भर, जागृत आणि सक्षम जावपाक मदत मेळटा, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी म्हटला। आयज नवी दिल्लीन शिष्यवृत्ती येवजणेच्या आदिवासी लावार्थ्यांक संबोधित करताना राष्ट्रपती उलयताल्यो। समाजातले सगळे वर्ग भौशीक, आर्थिक, शिक्षणीक नदरेन फुडे पावपा उपरांत खरी उदरगत जावं शकता। सरकारी शिष्यवृत्ती येवजणांनी उच्च शिक्षण आणि नव्यो संधी मिळवून दिवप आदिवासींच्या जिवितांत बदल घडून हाडला, असे तांणी मुखार सांगले। भारतात प्रतिभेचो उणाव ना, असे राष्ट्रपती मुर्मू हांणी म्हटला। ती फुलपा खातीर योग्य मंच वळखुपाची, पोसवण करपाची आणि माची दिवपाची गरज आसा, हाचेर राष्ट्रपतींनी भर दिलो। फाल्यां नवी दिल्लीन राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 पुरस्कार भेटयतले। देशातल्या 42 उत्कृष्ट पंचायतींक हे पुरस्कार दितले। या सुवाळ्या वेळार दीनदयाळ उपाध्याय पंचायत सतत विकास पुरस्कार वर्गाखाला 34 ग्राम पंचायतींक आणि नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार वर्गातले 8 पंचायतींक पुरस्कार दितले। पुरस्कार प्राप्त पंचायतींचे मुखेली तांच्यो कार्यपद्धती आणि कामगिरीचेर माहिती दिवपी सादरीकरण करतले। विज्ञान आणि तंत्रगिन्यान मंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी आणि जर्मनीचो ट्युरिजियाचो मंत्री राष्ट्रपती मारियो वॉंगटन हांणी आयज नवी दिल्लीन क्वांटम संचारण, फोटोनिक्स आणि उद्देग फुडारपणाखाला खोल तंत्रगिन्यानाच्या भागीदारीचेर भासाभास केली। भारत आणि जर्मनी हांचे मदीं विज्ञान, तंत्रगिन्यान, नवनिर्माण आणि लोकांमधल्या संबंधात रुचिल्ली घटमूट भागीदारी असा, असे डॉ सिंग हांणी सांगला। या संदर्भात उलयतना डॉ जितेंद्र सिंग हांणी मुखार सांगले की

105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो, 11:35 झालेले असतात आणि कार्यवळाचा रेनबो सांज. रेनबो सांज कार्यवळीत या खिणाक ऐकूया रेफ्युजी फिल्मा खातीर हो आवाज सोनू निगम आणि अलका याग्निक हांचो.

कार्या वळसा रेनबो सन्स. मग एक पेन होमाय वेरवाला ही भारताची पहिली बायल फोटो जर्नलिस्ट, जिणे भारताचे स्वातंत्र्याचे खीण आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातल्यान दस्तावेजीकरण केले. 2011 वर्सा तांकां पद्मविभूषण हो दुसरो व्हड नागरी पुरस्कार फावो जालो. 105.5 मेगाहर्ट्झ FM रेनबो, तुमी आयकतात कार्यावळ रेनबो सन्स.

बऱ्याच पत्रकारांनी केले, जसे की लोकमान्य टिळक, जी एस सुब्रमण्यम अय्यर, शिशिर कुमार घोष, मोतीलाल घोष, के रामकृष्ण, मदन मोहन मालवीय अशा जायत्या पत्रकारांनी आपल्या पेनाच्या माध्यमातल्या देशवासियांमध्ये देशभावना जागी केली.

त्यामुळे पण तुम्ही ऐकतात कार्यामुळे रेनबो सांज आणि आईज आम्ही आईच्या या कार्यामुळे जाणून घेतात काय प्रमाणात दिसाण्याबद्दल म्हणजेच वर्तमानपत्राबद्दल. स्वातंत्र्य काळात या दिसाण्यांच्या माध्यमातल्या देशवासियांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण करपाचे काम

0: The Indian Navy invites online applications from unmarried male and female candidates for 10+2 BTEC Cadet Entry Scheme Permanent Commission. Last date for submission is 18 June 2026. For more details, visit www.joinindiannavy.gov.in. The Indian Navy. Combat ready, cohesive, Atmanirbhar. Safeguarding seas for a Viksit Samriddh Bharat. Join Indian Navy.
1: 105 अक्षर मेगा हर्ट्ज एफएम रेनबो कार्यवळसा रेनबो सन्स कार्यवळीतले हे निमाणे गीत साईश देशपांडे आणि वैष्णवी पै काकोडे यांचा जोडस्वर या गीतात
2: सुकेल गजरा आणि रुसेल मोगरा.

0: हैप्पी बर्थडे डार्लिंग, ये हावे तुका वोट पोले तामडे करून बरें मेकअप फेटाळना.
1: थैंक यू टोनी.
2: आगो ओ आनी तुझो कोण?
1: तो मजो बाबुल भाऊ.
2: बाबुल भाऊ? बाबुल भाऊ जाल्यार तो तुका डार्लिंग कित्याक म्हणटा?
1: तो म्हाका भुरग्यापणांतल्यान डार्लिंगूच म्हणटा.
0: हॅप्पी बर्थडे एनी, ये हांवें तुका बरें नायस ड्रेस हाडला.
1: थैंक यू बॉनी.
2: आरे ओ आनी तिसरो कोण?
1: तो म्हजे मायचो गो. ना ना, तो म्हजे मायचे भयण.

लहर नहांचो आवाज आम्ही ऐकलो या कातारा खातीर कातारांची ही कार्यावळ मुखार व्हरतना ऐकुया. हिलारून कोसता आनी वेन्सी गायता घरची सभा.

0: লৰি স্কুলাছো আনি জুজি রুজ হাঞ্জ জোর আওয়াজ ইয়া কাতারা গানি মগা একপেন ইতলান হি কাতারাঞ্চি কারিয়াবুর হাঙাত সপ্তাহ হাওয়ান যদি তুমি কারিয়াবুর ইতলান নিরূপ ঘেতা কাতারাঞ্চা কারিয়াবুরিন পরত মিরচি ফালা সকাল 8:15 কাই খেনাত আইকুবা করাবাত গীতা সদাবহার
1: FM रेनबोचे सप्त रंग आणि सप्त सूर पावल्यात गोयच्या घराघरान
2: हाय हाय आणि आता तर FM रेनबो पणजी पावता पुराय संसारांत
1: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात FM रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी FM रेनबो
2: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हणजेच न्यूज ऑन एअर
1: ऑफिशियल प्रसार भारती ऍप तसेच लाइव्ह न्यूज सिलेक्ट करात
2: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हणजे भाषा सिलेक्ट करात
1: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि FM रेनबो गोवा सिलेक्ट करात
2: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन FM रेनबो
1: आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर
2: हय पुराय संसारभर

चितचूर फिल्मा खातीर येसुदास हांचो स्वर रविंद्र जैन, संगीतकार आनी गीतकार रविंद्र जैन. 105.4 मेगाहर्ट्ज FM रेनबो तुम्ही ऐकतात कार्यावळ सदाबहार. सदाबहार गीतांच्या कार्यावळीत या खिणाक ऐकूया तपस्या फिल्मा खातीर हो आवाज किशोर कुमार हांचो रविंद्र जैन हांच्या संगीतांत ही गीत रचना तुमकां आयकुपाक मेळटा. MG हशमत हांची.

सदाबहार गीतांची ही कार्यावळ. आमच्या स्टुडिओतल्या घड्याळीचे वेळ झाला 8:55 आणि 31 सेकंद. कार्यावळीतले हे निमाणे गीत आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांचं जोडस्वर या गीता खातीर, आणि हे गीत असा अदालत फिल्मा खातीर. मदन मोहन हांच्या संगीतात ही गीत रचना राजेंद्र किशन हांची.